0: अडलेड वाणी।
1: नमस्कार मंडळी, आता आपण मे महिन्यातल्या आपल्या सत्राला सुरुवात करत आहोत। सहाव्या अध्यायातला 11व्या श्लोकापासून आपण सुरू करणार आहोत। आज आपण 10 श्लोकांपर्यंत योगारूढाचं आणि वर्णन ऐकलं। त्या वर्णनामध्ये भगवंतांनी जे जी लक्षणं सांगितली ती अर्जुनाच्या ठाई उपलब्ध होती। आपण आज वेळ मिळाला तर त्याच्याबद्दल थोडंसं बोलू शकतो। पण आधी आपण श्लोक घेऊयात। 7-8 आपले नेहमीप्रमाणे घेतो तसे।

अकरावा श्लोक आहे. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितन्नातिनीचै शैलाजिनकुशोत्तरम् तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये. म्हणजे तो कुठेतरी वसायचा आहे ध्यानधारणा करण्यासाठी, त्यांनी कुठे उपासना करण्यासाठी कसं बसायचं आहे, कुठे बसायचं आहे, इतकं सगळं वर्णन इथं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा अतिशय सुंदर 16-17 वर्षाच्या ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय उत्तम याचं वर्णन निर्लेखित केलेलं आहे. शुचौ देशे, शुचौ म्हणजे शुद्ध जागी, देश म्हणजे ज्या ठिकाणी, देश म्हणजे त्या ठिकाणी, प्रतिष्ठाप्य त्या ठिकाणी आपलं आसन स्थिरस्थावर करायचं आहे. आसन म्हणजे आपण ज्याच्यावर बसतो ते. शुचौ देश अत्यंत पवित्र शुद्ध अशा ठिकाणी त्यांनी बसायचं आहे, त्या ठिकाणी त्याचं आसन स्थिर करायचं आहे. ते कसं असावं आसन? नात्युच्छितन नातिनीचय, खूप खोलातही खाली नको आहे, खड्ड्यातही नको आहे, खूप उंचावरही नको आहे, साधारण उंचीच्या वरती त्याचं आसन असावं. आणि कसं असावं? नातिनीचन चैलाजिन कुशोत्तरम, चैल म्हणजे वस्त्र, अजिन म्हणजे प्राण्याचं वस्त्र, मृगाजिन वगैरे, कुश म्हणजे दर्भ, वस्त्रोत्तरम त्याच्यावरती वस्त्राचं, म्हणजे आधी दर्भ पसरावं, त्याच्यावरती मृगाजिन घालावं, त्याच्यावरती कुश घालावं, कुश म्हणजे बारीक गवत, आणि त्याच्यावरती पातळ वस्त्र, सुती पातळ तलम वस्त्र टाकून त्याच्यावरती त्यांनी बसावं, जेणेकरून तो कितीतरी वेळ बसला तरी त्याला हलायला हलायची जरूर नसते असा अर्थ आहे. आणि काय आहे? तत्रैकाग्रं मनः कृत्वा, म्हणजे तिथं एकाग्र ही झाली बसायची. मगाच्या श्लोकात झाली 11 बसायचं ठिकाण, आता शरीराचं काय सांगितलं आहे? एकाग्र मनः कृत्वा अशा ठिकाणी बसायचं, आणि मन एकाग्र, फोकसिंग एकाच ठिकाणी, बाकी कसलाही तेव्हा विचार करायचा नाही, खूप अवघड आहे, बाकी कसलाही तेव्हा विचार करायचा नाही. आणि यतचित्ते, यत म्हणजे हा यती आहे, इंद्रियक्रिया हा त्याच्यामुळे सगळं चित्त आपल्या त्यांनी चित्तामध्ये त्या सगळ्या इंद्रियक्रिया आहेत त्याच्या काबूमध्ये आणायच्या, इंद्रियांना सगळ्यांना वश करायचं आहे, आपल्या चित्तामध्ये सगळं लक्ष ठेवायचं आहे. आणि उपविश्यासने युंज्या द्योगम आत्मविशुद्ध, स्वतःच्या परमात्म्याची आत्म्याची स्वतःची शुद्धी करण्यासाठी अशा ह्याच्यावरती त्यांनी बसायचं आहे योगिनी, उपविश्यासने बसायचं आहे असं इथं भगवंतांनी अर्जुनाला याच्यामध्ये 11 आणि 12 श्लोकात सांगितलं आहे. पुढचा श्लोक घेऊया. समं काय शिरो ग्रीवन धारयन नचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन. कसं बसायचं आहे? समं काय, ध्यानस्थ बसायचं, पत्थर के जैसी मूर्ती, निश्चल बसायचं, स्थाणू बसायचं. स्थाणू म्हणजे इथं स्थाणूची उपमा दिलेली असते नेहमी. स्थाणू म्हणजे खांबा, खांबा पिलर, लाईक पिलर. अचल म्हणजे वृक्ष वगैरे, म्हणजे त्याचा बेस स्थिर असतो पण त्यांची शेंडे हलत असतात. पण स्थाणू म्हणजे जो पिलर असतो तो खालीपासून वरपर्यंत स्थिरच्या स्थिर असतो. वारा आला हे झालं तरी तो काही त्याचं टोक हलत नाही, असा तो स्थिर पाहिजे. समं काय शिरोग्रीव, काय म्हणजे शरीर आणि शिर आणि सगळं त्याचं शरीर, पायाच्या नखांपासून शिरांपर्यंत म्हणजे सहस्रार चक्रापर्यंत किंवा शिरो अंतिम वरच्या टोकापर्यंत त्यांनी एकसंध शांत एकाच स्थितीमध्ये ताठ बसायचं आहे. धारयन अचलम स्थिर, अत्यंत तो स्थिर असा बसायचा आहे त्यांनी. आणि संप्रेक्ष्य नासिकाग्र, नाकाच्या टोकावरती आपल्या दोन्ही डोळ्यांनी त्याची दृष्टी त्यांना एकाग्र करायची आहे. आणि कसं आहे? दिशश्चान अवलोकयन, दिशश्चान अनवलोकयन आहे. म्हणजे इकडे इकडे आता तो बसला आहे, आता इकडे कोणीतरी येतं आहे, जात आहे, त्या बायका कुठेतरी नदीला पाणी आणायला चालले आहेत, कुठेतरी पक्षी चालले आहेत, ह्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यायचं. दिशश्चान अवलोकयन, अनवलोकन म्हणजे अवलोकन करणे म्हणजे पाहणे, अनअवलोकन म्हणजे इकडे तिकडे कुठेही त्याचं नजर दात्याची दृष्टी जाता कामा नये, कारण त्याचं मन एकाग्र करून त्यांनी अंतर्मुख केलेलं आहे. जसं आपण मुंडकनोचनला एक श्लोक बघितला होता,
परांची खाणी वेतृणत स्वयंभू तस्मात परां. तो आपण मी एकदा दोनदा सांगितलेलं आहे, त्यामुळे आज आता परत त्याच्यावरती उहापोह करत नाही. असा त्यांनी स्थिर राहायचं आहे. प्रशांतात्मा विगतवीर ब्रह्मचारी व्रते स्थित मनसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. असा हा प्रशांत आत्मा, अत्यंत शांत स्थिरचित्त असणारा जो आत्मा आहे, विगत भय त्याचं निर्भय असलेला आहे. मग असं मी बसलो आणि कोणीतरी वाघ येईल, जोर येतील असली काही त्याला भीती नाही. विगतही ब्रह्मचारी व्रते स्थित, सगळीकडे एकाग्र करून इंद्रियांचा संयम करून बसाय स्थित आहे तो. आणि मनाचा संयम, इंद्रियांचं दमन आणि मनाचं शमन करून तो आहे. कसा बसलाय? मच्चित्त युक्त परमात्म्याच्या ठिकाणीच. इथं मच्चित्त अनेक वेळा मी सांगितलेलं आहे की इथं कृष्ण नाही घ्यायचा, इथं योगेश्वर कृष्ण आहे. म्हणजे जेव्हा अर्जुनाने गीता सांगून झाल्यानंतर काही काळानंतर भगवंताला विचारलं, अरे तेव्हा मी किती गडबडीत होतो भगवंत, आता मला तू परत एकदा सांग ना, मी शांतपणे ऐकतो. हां, भगवंतानी सांगितलं तेव्हा माझं योगेश्वर रूप होतं, योगेश्वरांनी सांगितलेली गीता होती, त्यामुळे ती गीता आता मी तशी नाही तुला सांगू शकणार परत. नाही तर मच्चित्तो योगेश्वर परमात्म्याशी मध्ये एकरूप झालेला, त्या ठिकाणीच मन एकाग्र केलेला असा युक्त असेल. माझ्याच ठिकाणी मतपरा, माझ्याच ठिकाणी जो युक्त आहे, जोडलेला गेला तिथंच तो स्थिर आहे, असा प्रशांत आत्मा. युंजन्नेवं सदात्मानै योगी नियतमानसः शांतिनिर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. असा हा सगळ्या गोष्टींमध्ये माझ्याशी युंजन, युंजन एवं माझ्याशी जोडला गेलेला जो आहे योगी नियतमान, सगळ्या गोष्टींचं त्यांनी नियमन केलेलं आहे, तो शांतिनिर्माण परमा निर्वाण शांती, अत्यंत परमोच्च प्रकारची परमात्मपदाची शांती तो प्राप्त करून माझ्याच ठिकाणी स्थिर झालेला असतो. अधिगच्छती तो पोचलेला असतो तिथे. आणखीन कसं आहे व त्याचं शरीराचं वर्णन झालं, आत्म्याचं आणि इंद्रियांचं वर्णन झालं, आसनाचं वर्णन झालं, आता सांगताय. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन. नात्यश्नतस्तु, खूप खाखा करायचं नाही आहे, खूप खाले गे आता झोप येते, डराडोराड एकरायला लागला, तापचन व्हायला लागतं. नात्य अश्न म्हणजे खाणं, नात्यश्न अति अति अति खायचं नाही आहे. आणि कसं आहे योगास्ती एकांतम अनश्नतः, पण तो अनश्नतः भूकापोटी पण राहायचा नाही तर त्याचं इकडे इकडे लक्ष येईल, मला कोणी पेढे आणून देत आहे का, मला कोणी ते दूध आणून देत आहे का, असं नाही. इनफ, आवश्यक तेवढाच नियमित नियत आहार, मिताहार ज्याला म्हणतात तसा घ्यायचा आहे. म्हणजे खूप काही खायचं नाही आणि उपाशी पण राहायचं नाही, नाहीतर आपलं लक्ष अन्नाकडे, अन्नाच्याकडे आपले वासना जातील. आणि कसं आहे न अतिस्वप्नशीलच जागरवतो नाही, म्हणजे तो दाराडून झोपणारा आणि स्वप्न पाहणाराही नको आहे, नसावा. आणि रात्रंदिवस जागरण करून डोळे तांभारलेले असणारा पण नको आहे. इनफ ऑफ स्लीप, इनफ ऑफ डायट असा असणारा असावा. म्हणजे त्याचं मिताहारी, मित हालचाल करणारा आणि मित काय आहार घेणारा असा असावा, आणि मित झोप आणि विश्रांती आणि हे असावं त्याचं. नेक्स्ट पुढचा वय 17. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. असा कसा आहे हा आहार विहार त्याचा युक्त, म्हणजे लिमिटेड, म्हणजे दोन्हीकडेही त्याला टू स्टँडर्ड डिव्हिजन, बाय कमी पण नाही पाहिजे आणि जास्त पण नाही पाहिजे. युक्तचेष्टस्य कर्मसु, कामामध्ये सुद्धा तो युक्त आहे आणि तेवढाच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तो जेवढी आवश्यक आहे तेवढीच त्याची हालचाल आणि हे चालू आहे. युक्त स्वप्नावबोधस्य, म्हणजे स्वप्न आणि जागृती याच्यामध्ये सुद्धा तो लिमिटेडमध्ये आहे, असा जो असा हा योग जो आहे ते भगवंत, म्हणजे अर्जुनाने बघा सुरुवातीला विचार होता ना पाचव्या अध्यायामध्ये, तू संन्यास आणि कर्मयोग दोन्ही सांगतोयस, मग मी कर मला कशाला एवढा दुःख त्रासदायक कर्मयोग करायला सांगतो, यांची हत्या करायला जातो ना मी पण संन्यासाला, संन्यास घेऊन. आठवत आहे पाचव्या, संन्यासंकर्मणां कृष्ण, हे तू मला दोन्ही दोन्ही सांगितलंस, कर्मयोग सांगितला, संन्यासयोग सांगितलास, मी तुला आत्ताच म्हणतोय की मी भिक्षापात्र घेऊन जातो, नाही का दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणला होता, मला यांना काय यांची हत्या करायची नाही आहे, मग मी हे करण्या कर्मयोग करण्यापेक्षा मी जातो ना संन्यास घ्यायला, असं जेव्हा अर्जुन म्हणाला
तेव्हा भगवंतानी हे सगळं वर्णन करून त्याला सांगितलं आहे, योगो भवती दुःख हा, म्हणजे हा योग जो आहे, ही जे योगी होणं यती होणं आहे ते सोपं नाही आहे, ते कसं आहे, दुःख हा अत्यंत दुःखप्रद आहे, अत्यंत दुःखप्रद आहे, हे सोपं नाही आहे ते. आणि पुढे पण म्हणलेलं आहे की तुझं क्षत्रिय आहेस तू, तुझं स्वधर्म आहे ते, स्वकर्म आहे ते, तुला माहीत आहे तुझा तुझ्या प्रजेला त्रास होतो आहे, तुझ्या अन्याय झालेले आहे, तुझ्या बायको ते तुझं कर्तव्य आहे ते करणं, त्याच्यासाठी तुला हे करायचं, तुला संन्यास घ्यायचा नाही आहे. नेक्स्ट 18 यदा विनियतय चित्तमात्मन्येवावतिष्ठते निःस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. अशा प्रकारे अत्यंत नियत नियत आयुष्य जगणारा, नियत असणारा आणि आत्म्यामध्येच परमात्म्यामध्ये चित्त प्रतिष्ठ ज्यांनी ठेवलेलं आहे असा निस्पृह आहे, त्याला काही त्याच्यामधनं काही फायदा नको आहे, त्याच्यामधनं तसं ध्यान लावल्याने त्याला काही अमुक काही मला मिळवायचं आहे त्याच्यासाठी करत नाही आहे तो, निस्पृह निष्काम भावनेने तो करतो आहे. सर्व कामेभ्य सर्व कामांमध्ये तो कसा आहे, सर्व कामं म्हणजे सर्व कार्यामध्ये कसा आहे तो, निस्पृह आहे. या अशाला काय म्हणतात, युक्त इत्युच्यते, त्याला युक्त म्हणतात. युक्त म्हणजे आपण बघितलं खूप वेळा युज युंजते, परमात्म्याशी जोडला गेलेला तो युक्त, त्याला तेव्हा तदा अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं, युक्त म्हटलं जातं, परमात्म्याशी जोडलेला असं म्हटलं जातं त्याला. आता भौतिक जगातलं उदाहरण पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी दिलेलं आहे, यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मनः. असा हा जो बसलेला ध्यानस्थ माणूस आहे, मी मग अशी म्हणलं असं, त्या अत्यंत ऑप्टिमम अशा आसनावर बसलेला आहे, पत्थर जशी तो त्याची शरीराची अवस्था करून बसलेला आहे, तो इकडे इकडे बघत नाही आहे, तो जगाशी त्याचा काही संपर्क नाही आहे, मिताहारी आहे, त्याची झोप आणि जागरण पण मित आहे, म्हणजे लिमिटेड आहे, आणि कुठे इकडे इकडे न बघणारा आहे असा जो आहे, त्याचं वर्णन इथं आता भौतिक जगात एक उदाहरण देऊन भगवंतांनी सांगितलेलं आहे. प्रशांतात्मा विगत भीर असा बसलेला होता, त्याचं सगळं वर्णन इथं भगवंतांनी या फिजिकल त्याचं वर्णन केलं आणि नंतर सांगितलं की मिताहारी असावा, त्याची झोप लिमिटेड असावी, तो फार आळशासारखा झोपणारा आणि स्वप्न बघणारा नको पाहिजे, आणि जागरणाच्या जागरणं करून त्याचे डोळे तांबारलेला असा अस्थिर पण नको आहे, युक्त असा आहार विहार घेणारा असावा, खूप खाणलेला पण नाही आहे आणि खूप उपाशी पण नाही आहे, म्हणजे तो आता वेटिंग क्रेव्हिंग असतं त्याला, तू काय आता मला काय मिळणार आहे, खायला मिळतं आहे का नाही आजच्या दिवसात खायला, असाही नको आहे, आणि स्वप्नामध्ये लोळणारा पण नको आहे, आणि जागं राहून डोळे तांबारलेले आणि त्यामुळे मेंटल स्थिती अवघड राहते त्या जागरण करणाऱ्यांची, तर तसाही नको आहे. असा जो आहे नियत चित्त केलेला माणूस जो आहे तो कसा असतो, निस्पृह असतो, सर्व कामेभ्य सर्व कर्म नियतच कर्म करतो पण तो निस्पृह असतो, त्याची अपेक्षाने निष्काम सगळं कर्म करत आहे तो, त्याला काय म्हटलं जातं, युक्त. युक्त म्हणजे परमात्म्याशी लीन जोडलेला, इथं युक्त इत्युच्यते तदा. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमास्मृता योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मनः. असा तो आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे की एखाद्या निर्वात ठिकाणी, एखाद्या निर्वात ठिकाणी जसं दिवा म्हणजे बल्ब नाही, दिवा म्हणजे दीप ज्योत, तुपाची ज्योत, तेलाची ज्योत, समईची ज्योत, ती ज्योत जशी निर्वात ठिकाणी असल्यानंतर ती फ्लिकर नाही होत, नेंगते ती फ्लिकर नाही होत, ती स्थिर राहते, तशी त्या व्यक्तीचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. तो इकडे इकडे पाहत नाही आहे, कोणी दिसतंय का नाही, भुकेला नाही आहे, त्याला खूप झोप आलेली नाही आहे, खूप आहारी घेतलेला नाही आहे, कुणाकडे दिशश्चान अनवलोकयन इकडे जगामध्ये पण इकडे इकडे पाहत नाही कुठेही, त्याचं पूर्णपणे फोकसिंग त्याचं या परमात्म्याशी झालेले असा तो जणू काही तो निर्वात ठिकाणी ठेवलेल्या दीपासारखा, दिव्याच्या ज्योतीसारखा स्थिर आहे. आणखीन कसं आहे, असा जो यत्रो परमते चित्तन निरुद्धय योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. उपरते यत्र चित्तम निरुद्धम, अशा ठिकाणी स्वतःच्या त्या परमात्म्याच्या चित्तामध्येच तो एकरूप झालेला असा जो आहे, योग सेवा योगाच्या माध्यमातून, योगाच्या
आचरणामुळे कसा आहे तो पश्यन्नात्मनी तुष्यति, तो तिथे समाधानी आहे, तुष्यती तृप्त आहे तो, काय म्हणतात आप्त काम आहे तो, त्याला आता काहीही जगाच्या पाठीवर मिळवायचं नाही आहे, त्याला चांगलं वस्त्र नको आहे, त्याला कोणी बुके द्यायला नको आहे, त्याचा कोणी सत्कार करायला नको आहे, त्याचा तो कसा आहे अत्यंत समाधानी आणि तृप्त आहे, आप्त काम ज्याला वेदांतिक भाषेमध्ये म्हणतात तो आप्त काम आहे, जे काय त्याचं होतं त्याचं सगळं प्राप्त आहे त्याला आता, आणि जे आहे त्याच्यामध्ये तो खुश आहे, त्याला काहीही आता आणखीन जगाकडनं नको आहे असं. सुखमात्यंतिकै यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. अत्यंतम सुखम, परमात्म सुखचं वर्णन काय म्हणायचं, परमात्म्याचं प्राप्ती झाली, हां मुक्ती मिळाली म्हणजे काय म्हणाय म्हणतात त्याला की दुःख अत्यंतिक दुःख नाश आणि परमार्थ प्राप्ती, आणि अत्यंत परमार्थ प्राप्तीनंतरचा होणारा आनंद असा असतो, त्यामुळे तो सुखम अत्यंतिकम म्हणजे असं म्हण आपल्या सुखांशी त्याची नाही आपण तुलना करून चालत, आपल्याला जे भौतिक सुख आहे तसं नसतं त्याला, पण तो आप्त काम असतो, मगाशी पण मी सांगितलं मला वाटतं आप्त काम म्हणजे त्याला आता आयुष्यामध्ये काहीही मिळवायचं नसतं, असा असतो तो जीवनमुक्त किंवा मुक्त झालेला परमात्म्याशी जोडलेला जो आहे तो. सुखम अत्यंतिकम, अत्यंतिक सुख प्राप्ती, दुःख निवृत्ती आणि अत्यंतिक सुखप्राप्ती ज्याला म्हणतात ते अत्यंतिक. बुद्धिग्राह्य मतींद्रिय म्हणजे त्यांनी त्याला आता काही मिळवायचं नाही आहे, आणि वेत्ती यत्र चैवायम स्थितश्चलती, आणि त्या ठिकाणी तो पूर्णपणे स्थित झालेला आहे, आणि त्याला काय म्हणत आहे तो तत्त्वतः तिथं स्थिर झालेला आहे, तत्त्वतः तो परमात्मा स्वरूपामध्ये त्या योगाच्या द्वारे अत्यंत कठोर अशा याच्यामुळे तो काय झालेला आहे स्थिर झालेला आहे. हे सगळं सांगण्याचा उद्देश आहे की अर्जुनाला सांगतायत परत परत भगवंत, जरी कर्मयोग आणि संन्यास योग सांगितला आहे तरी पाचव्या अध्यायाच्या सुरुवातीचा श्लोक होता की संन्यासं कर्मणां कृष्ण किं, ते सांगून सुद्धा मला तू काय हे मी चांगलं म्हणतोय तुला मी भिक्षा मागायला जातो म्हणून, मग तू कशाला मला हे सांगतो मी जातो आता हे युद्ध सोडून जातो भिक्षापात्र घेऊन, तेव्हा भगवंतांनी सांगितलं तरीसुद्धा त्याला म्हणतात की तो दुःखदायक आहे, योग काही सोपा नाही आहे, नुसतं हातात भिक्षा घेतली भगवी कफली काढली घातली की चालायचं नाही जायचं नाही आहे, तर हा अत्यंत दुःखकारक आहे योग असं सांगितलेलं आहे भगवंतांनी. आणखीन कसं आहे सुखमात्यंतिकै यत्तद् बुद्धिग्राह्यम, अत्यंतिक सुख आहे आपण बोललो ह्याच्यावर्षी. नेक्स्ट यल्लब्ध्वा चापरल्लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. दुःखेन गुरुणा, गुरुणापि म्हणजे गुरु म्हणजे शिक्षक नाही आहे तिथे, गुरुणापि गुरुणा दुःखे म्हणजे दुःख कशी आहेत सगळ्यात मोठी दुःख, मोठ्यात मोठं दुःख गुरुणापिच दुःखेनं, खूप मोठं प्रचंड दुःख. यल्लब्ध्वा हे परमात्मा पदामध्ये पोचण्याचं जो अनुभव आहे तो लब्ध्वा तो प्राप्त झाल्यानंतर च अपरम लाभम मन्यते न अधिकं ततः, आता त्याला काहीही न दुसरा लाभ नको आहे, मगाशीच आपण म्हटलं तेच परत इथे दिले की आता त्याला कसलाही पुढे लाभ नको आहे हे हा प्राप्त झाल्यानंतर. आणि इथं यस्मिन स्थितो या परमात्मपदामध्ये स्थित झाल्यानंतर स्थिर झाल्यानंतर त्याला गुरुणापी दुःखेनं तो विचार न विचारले ते, अत्यंत मोठी मोठी अशी जी दुःखसुद्धा प्राप्तसमोर आली तरी तो न विचारले ते, त्यांनी तो विचलित होत नाही. अनेक वेळा याच्यासाठीच मी सांगितलं तुम्हाला की इथे मी अर्जुनाचं वर्णन जे आहे की अर्जुनाला तुम्ही म्हणाल की आता राजपुत्र होता याला असं होतं का ह्याच्या बाबतीमध्ये सगळा या सगळ्या ह्याच्यामध्ये स्थित असा होता का, तर होता हे

द्रोणाचार्यांनी शिकवलं होतं आणि त्यांनी वेगवेगळी जी केली होती, शंकरांबरोबर केलं होतं, त्या चित्ररथाबरोबर युद्ध झालं होतं आणि त्याला अनेक वेळा लोक अत्यंत मोठ्या मोठ्या युद्धांमधनं त्याला काही प्राप्ती झाली होती, पण त्या शस्त्रांचा त्यांनी विघातक असा वेड्यासारखा कधी वापर केला नाही की जो आपल्याला माहीत आहे अश्वत्थाम्याने केला हो ना. शेवटी जेव्हा त्यानं ब्रह्मास्त्र सोडलं, ब्रह्मशिरास्त्र सोडलं, म्हणजे त्याच्याकडे इतकी विध्वंसक अस्त्र असूनसुद्धा त्यांनी त्यांचा कधीही वापर अन्यायासाठी अन्यायाने केलेला नाही, अत्यंत न्यायी मार्गाने त्यांनी आपल्या अस्त्रांचा वापर केलेला आहे. उदाहरण सांगते, चित्ररथाची जेव्हा गोष्ट आहे की जेव्हा हे सगळे कौरव आणि त्यांच्या बायका छान छान साड्या कपडे घालून मुद्दाम यांना डिवचायसाठी, यांचा चिडवायसाठी, यांना हे अज्ञात वनवासात होते ना, अज्ञात वनवासात होते तेव्हा आले आणि पण काय झालं, त्यांच्यापर्यंत पोचायच्या आधीच चित्ररथ नावाचा गंधर्वाचं ते हे होतं, भाग होता, तेव्हा चित्ररथाने यांच्याशी युद्ध केलं. तेव्हा सगळे होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, भीष्माचार्य होते, कर्ण होता, सगळे होते, पण चित्ररथाच्या सैन्याने जेव्हा हल्ला केला तेव्हा सगळे पळून गेले, सगळे पळून गेले आणि फक्त ह्या चार पाच कौरवांच्या प्रमुखांना, दुर्योधन, दुःशासन यांना यांनी चित्ररथाने बांधून ठेवलं. आणि ही जेव्हा बातमी वनवासात असलेल्या युधिष्ठिराला समजली, आता आपल्याला माहिती आहे भीमाला खूप आनंद झाला, बरं झालं बरं झालं म्हणला, पण युधिष्ठिराने सांगितलं की दुसऱ्या लोकांशी लढताना आपण 100 अधिक 5 105 आहोत, तेव्हा आता तू अर्जुन आणि तू जा आणि त्या चित्ररथाच्या बरोबर युद्ध करून आपल्या भावांना मुक्त करून घे, मुक्त. आणि मग अर्जुन गेला, त्या चित्ररथाने अर्जुनावरती खुश होऊन अर्जुनाला चाक्षुषी विद्या देण्याचा म्हटलं, पण अर्जुनाने सांगितलं मला चाक्षुषी विद्या नको, ती नाकारलेली आहे. द्रौपदीला सुद्धा स्वतःच्या पराक्रमाने इंडिव्हिज्युअल इफर्टने त्यांनी प्राप्त करून घेतलं होतं स्वयंवरामध्ये, परंतु जेव्हा आईकडे गेल्यानंतर आईने सांगितलं 5 भगांमध्ये वाटून घ्या, तेव्हा आईची आज्ञा शिरोधार्य मानून त्यांनी द्रौपदी ही 5 पांडवांची पत्नी झाली. असं कितीतरी ठिकाणी त्याचं वागणं आपल्याला संयमित वेगवेगळे पैलू सांगते मी आता तुम्हाला. नंतर एकदा ब्राह्मणाची गायी चोरून नेलेल्या होत्या आणि म्हणून ते त्यांना यावं, तो ब्राह्मण यांच्याकडे आला की माझ्या गायी आता तुम्ही या, तुम्ही राजे दिक तुमच्या राज्यकर्तेपणावरती दिक तुमच्या ह्याच्यावरती, माझ्या गायी तुम्ही आणून दिल्यात तर तुम्ही ग्रेट. आणि इथं नारदांनी त्यांना काहीतरी त्याला अनुशासन घालून दिलेलं होतं, पण तरीही चोरांपासून गायी आणण्याचं काम अर्जुनाने केलं आणि अर्जुनाला हे त्याचं व्यक्त रूप झाल्यामुळे, त्याचं पूर्ववत रूप झाल्यामुळे काय झालं, त्याला ते 1 वर्ष वनवास पडला, त्याला 1 वर्ष वनवास पडला, ज्याच्यामध्ये तेव्हा अत्यंत त्याला फायदा झाला, त्याला त्याच्यामध्ये पण प्रसन्न झाले आणि शस्त्रास्त्र प्राप्त झाली, पण हा प्रकार झाला. नंतर खांडववन जेव्हा जाळण्यात आलं तेव्हासुद्धा मयासूर नावाचा राक्षस होता, त्याला जीवदान दिलं अर्जुनाने, अर्जुनाने आणि कृष्ण, अर्जुनच मेन करता होता तिथे, अर्जुनाने त्याला जीवदान दिलं. तर त्या खांडववन दहनानंतर तो जो राक्षस होता मयासूर, तो त्यांच्यावरती प्रसन्न झाला आणि अर्जुनाला म्हणाला, आता त्वया त्रातोस्मि कौंतेय ब्रूही किं करवाणि ते, हे कौंतेया तुम्हाला असं मला संरक्षण दिलंस, मला रक्षण दिलं, मला जिवंत सोडलंस, तर मी तुझ्यासाठी काय करू तू मला सांग. तेव्हा अर्जुनाने सांगितलं की तुला मी, तू एवढं मला म्हणलास हेच ह्याच्यातच मी थँक्स म्हणलास, ह्याच्यातच मी प्रसन्न झालो आणि मला तुझ्यापासून काहीही नको आहे, पण तू आणि आम्ही, म्हणजे कृष्ण माझा भाऊ हा, कृष्ण मी आणि तू, आपण एव्हर फ्रेंड्स राहतो, एव्हर फ्रेंड्स. आणि त्या फ्रेंडलीच्या भूमिकेतनं मयासुराने तो इंद्रप्रस्थचा ह्याचा तो हस इंद्रप्रस्थचा जो मयासुराचा हॉल आहे, मायावी हॉल तो होता, त्याच्यामध्ये विविध जलाच्या ठिकाणी पाणी होतं दिसतं, तिथं भिंत नव्हती, सरळ रस्ता होता, अशा या आपण ज्या गोष्टी असतो, मयासुराने तिथं तो महाल बांधण्यासाठी त्याला मदत केलेली आहे. ही त्याची निस्पृहता आपल्याला वेळोवेळी दिसून येते, पण तो शूरही तितकाच होता, तरीसुद्धा तो शूरही होता. शिवशंकराशी त्यांनी युद्ध केलं होतं, त्याला त्या गांडीव धनुष्य मिळालं त्याला, आणि उर्वशीनी त्याच्यावरती ट्रॅप टाकायचा प्रयत्न केला होता, पण

तेव्हा उर्वशीला सुद्धा नाही नाही नाही प्रत्येक वेळेस डावललं. तेव्हा उर्वशीनी सांगितलं की तुला एक वर्ष नपुंसक राहावं लागेल असा त्याला शाप दिला. तरीसुद्धा त्यानं तो स्वीकारला आणि म्हणून तो विराटाकडे बृहन्नळेच्या रूपामध्ये गेला, स्त्री रूपामध्ये. म्हणजे त्या जरी त्याला सुभद्रा बायको होती आणि द्रौपदी त्यांची पाच जणांची बायको होती, तरीसुद्धा जेव्हा उर्वशी त्याच्याबरोबर त्याला मोहात पाडायसाठी आली तेव्हा तिला त्यानं स्पष्टपणे नाकारलेलं आहे, परत पाठवलेलं आहे आणि तिथं त्याला त्याच्या बदल्यात त्याचा शाप म्हणून तिचा त्याला एक वर्ष नपुंसक राहायला लागलं, बृहन्नळेच्या रूपामध्ये राहावं लागलं. अशा अनेक गोष्टी अर्जुनाने केलेल्या आपल्याला आढळून येतात. आणि म्हणून भगवंतानी इतका हा म्हणजे त्याच्याकडे कॅरेक्टरिस्टिक्स असताना, त्याच्याकडे त्याची योग्यता असताना सुद्धा त्यांनी ते योगस्थ व्हायचं नाही आहे, पण तो कारण तो स्वधर्म आहे, स्वकर्म आहे त्याचं. त्याची पाच गावं मागितली होती ती सुद्धा द्यायला तयार नव्हते हे लोक, उलट त्यांनी कृष्णालाच बंदीवान करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी पाहून, द्रौपदीचे वस्त्रहरणासारखा लाजिरवाणा प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टी पाहून म्हणून अर्जुनाने आणि द्रौपदी हे कुंतीचे शब्द होते की ज्या कारणासाठी एखादी क्षत्रिया प्रसव पावते त्या कारणाची वेळ आता आलेली आहे असा निरोप दिल्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये अर्जुन युद्धाला उभा राहिलेला आहे. आपण इथेच थांबूया, नेक्स्ट पुढच्या जून महिन्यामध्ये बघूया.